0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: नमस्कार, वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू वरती तुम्ही ट्यून आहात आणि आता आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकणार आहोत. चारुहासिनी भावे आपल्या सोबत असणार आहेत. संस्कृत ही एक सर्वात प्राचीन भाषा आहे जी खूप वर्षापासून इथं बोलली जाते, पण अलीकडं आपल्याला ते खूप कमी प्रमाणात ऐकायला मिळतं. तेव्हा आजच्या भागातही आपण संस्कृतबद्दल जी काही माहिती ऐकणार आहोत, काही शब्द ऐकणार आहोत जे आपल्याला चारुहासिनी सांगतील. लगेचच सुरुवात करूया, ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमो नमः. वयं शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसू. संस्कृतं वदामः कार्यक्रमे सर्वेषां स्वागतम्. अहम् अस्मि चारुहासिनी भावे. प्रथमं प्रार्थनां कुर्मः. ॐ श्री गणेशाय नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. चारुहसिनी भावे आपल्यासोबत होत्या. कसा होता कार्यक्रम अभिप्राय जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईलच एका नवीन कार्यक्रमासोबत, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कनसूर. नमस्कार.

गुड मॉर्निंग, तुम्ही देऊन आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसूरवरती आणि भक्तिमय सकाळ या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. मनीषाला तुम्ही ऐकत आहात. आज आहे रविवार 13 सप्टेंबर 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार सांगते. मनात श्रद्धा असेल तर संकटातही आशेचा किरण दिसतो आणि प्रयत्नांची साथ असेल तर स्वप्नांना यशाचा मार्ग मिळतो. आता आजचे दिनविशेष पाहू आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाला आणि या हल्ल्यामध्ये किमान 30 लोकांचं निधन झालं आणि 130 जण जखमी झाले. पंडित दिनकर कैकिणी तानसेन ज्येष्ठ गायक यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर झाला तोही आजच. श्रीमती इंदुमती पारीख ज्येष्ठ समाजसेविका यांना श्रीमती जानकी देवी बजाज पुरस्कार जाहीर झाला तोही आजच्याच दिवशी. आर्च बिशप डेसमंड टूटू यांनी वर्णद्वेषी धोरणाला विरोध करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत विशाल मोर्चा काढला तोही दिवस होता आजचाच. सुपर मारियो ब्रदर्स हा व्हिडिओ गेम जपानमध्ये प्रकाशित झाला आणि गेम्सची सुपर मारियो मालिका ही सुरू झाली तीही आजच्याच दिवशी. हैदराबाद मुक्तीसंग्राम झाला आणि ऑपरेशन पोलो हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी भारतीय सैन्य हैदराबादच्या हद्दीत शिरले. घटनाचीच आहे साल होत 1948. एलिझाबेथ मॅककॉम्स न्यूझीलंड संसदेवर निवडून आलेल्या पहिल्या महिला ठरल्या तोही दिवस होता आजचाच. आता आजचे जन्मदिवस पाहू. वीरेन रास्किन्ना भारतीय हॉकी खेळाडू यांचा जन्म आजचाच आहे. डॉक्टर प्रभा अत्रे शास्त्रीय गायिका यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. विल्यम बर्डवूड भारतीय इंग्रजी फील्ड मार्शल यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. पंडित गणेश जनार्दन आगाशे नामांकित शिक्षक संस्कृत तज्ज्ञ यांचाही जन्म आजचाच आहे. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE गणसू भक्तिमय सकाळ.

मृत्यूमयच्या काळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. के एल वेणू धोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिंग आहात. आणि आता आपण आजचं राशी भविष्य ऐकू. सुरुवात करते मेष राशीपासून. आज उत्साह वाढेल, नवीन काम सुरू करण्याची प्रेरणा मिळू शकते. कुटुंबातील व्यक्तींचा सल्ला उपयोगी ठरेल. रागावर नियंत्रण ठेवा. वृषभ राज, आज आर्थिक नियोजनाकडे लक्ष द्या. अनावश्यक खर्च टाळणे फायदेशीर ठरेल. कुटुंबासोबत वेळ घालवल्यामुळे मन प्रसन्न राहील. मिथुन राज, नवीन कल्पना मनात येतील. मित्र किंवा सहकाऱ्यांशी महत्वाचा संवाद होऊ शकतो. एकाच वेळी अनेक कामे करण्याऐवजी प्राधान्यक्रम ठरवा. कर्क राज, आज भावनिक दृष्ट्या संवेदनशील राहाल. घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. आरोग्यासाठी विश्रांती आणि योग्य आहार आवश्यक आहे. सिंह राज, आज आत्मविश्वास वाढेल. नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. मात्र इतरांचे मत ऐकण्यास विसरू नका. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात सातत्य महत्वाचे आहे. कन्या राज, नियोजनबद्ध काम केल्यास चांगले परिणाम मिळतील. अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी दिवस चांगला आहे. आरोग्याबाबत छोटीशीही तक्रार दुर्लक्षित करू नका. या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत्रा. वेणू धोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केल वेणुधुनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिन आहात आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. आज संबंधामध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करा. गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट संवाद साधा. आर्थिक व्यवहारात घाई करू नका. वृश्चिक रास. आज मनातील चिंता कमी करण्यासाठी ध्यान, प्रार्थना किंवा शांत वेळ उपयुक्त ठरेल. महत्वाचे निर्णय घेताना भावनेपेक्षा विवेकाला प्राधान्य द्या. धनुरास. नवीन ज्ञान मिळवण्याची इच्छा वाढेल. एखाद्या अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन मिळू शकते. प्रवास किंवा नियोजनाशी संबंधित कामे पुढे सरकतील. मकर रास. मेहनतीचे चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. कामाचा ताण कमी करण्यासाठी विश्रांती घ्या. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष द्या. कुंभ रास. नवीन विचारांना चालना मिळेल. सामाजिक किंवा परिवारातील संपर्कातून चांगली माहिती मिळू शकते. कोणती गोष्ट ऐकून लगेच प्रतिक्रिया देऊ नका. शेवटची मीन रास. आज आध्यात्मिक आणि सर्जनशील कार्यात मन रमू शकते. सकारात्मक वातावरणात राहण्याचा प्रयत्न करा. कुटुंबातील व्यक्तींच्या भावना समजून घ्या. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

परंपरेचा सुगंध, कलेचा दैवी स्पर्श आणि दागिन्यांमध्ये मंदिराच्या वैभवाची अनुभूती. आशीर्वाद ज्वेलर्स घेऊन आले आहेत द टेम्पल ट्रेजर्स, अँटिक टेम्पल ज्वेलरीचं दुर्मिळ आणि खास प्रदर्शन, अनोखी डिझाईन्स, अप्रतिम कारागिरी आणि पिढ्यानपिढ्या जपावा असा दागिन्यांचा खजिना. मेकिंग चार्जेस वरती मिळवा तब्बल 30% सूट. 9 ते 12 सप्टेंबर दरम्यान आशीर्वाद ज्वेलर्स महांतेश नगर बेळगावी येते. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9448420968 आणि 9035275501. परंपरा जपणाऱ्या दागिन्यांसाठी आशीर्वाद ज्वेलर्स.

0: माँ बनने में हो रही है देर, इंतजार है खुशखबरी का। देयर इज वन नेम यू कैन ट्रस्ट, केली फर्टिलिटी सेंटर विद साइंस, सोल एंड सेंसिटिविटी। जिंदगी को दो नई शुरुआत केली IVF के साथ। आज ही विजिट करें केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती सेकेंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल एंड MRC बेगावी। फोन नंबर 08312551530 एंड 247377 एक्सटेंशन 1530।
1: परंपरेचा सुगंध, कलेचा दैवी स्पर्श आणि दागिन्यांमध्ये मंदिराच्या वैभवाची अनुभूती आशीर्वाद ज्वेलर्स घेऊन आले आहेत। द टेम्पल ट्रेजर्स अँटिक टेम्पल ज्वेलरीचं दुर्मिळ आणि खास प्रदर्शन, अनोखी डिझाईन्स, अप्रतिम कारागिरी आणि पिढ्यानपिढ्या जपावा असा दागिन्यांचा खजिना। मेकिंग चार्जेस वरती मिळवा 30% सूट। 9 ते 12 सप्टेंबर दरम्यान आशीर्वाद ज्वेलर्स महांतेश नगर बेळगावी येते। अधिक माहितीसाठी संपर्क करा 9448420968 आणि 9035275501। परंपरा जपणाऱ्या दागिन्यांसाठी आशीर्वाद ज्वेलर्स।

0: नमस्कार, आप सुन रहे वेणुधुनी 90.4 FM KLE कनसु। आज के इस विशेष प्रोग्राम में मनीष आपका स्वागत करती है। अभी हम सुनने जा रहे हैं ऐश्वर्या कर्नाड़े को, जो KLE श्री BMK आयुर्वेदा महाविद्यालय की अंतिम वर्ष की छात्रा है। उनसे हम गणेश चतुर्थी की परंपरा और आयुर्वेद उसके बारे में सुनेंगे। तो चलिए कार्यक्रम शुरू करते। आप सुनते रहे वेणुधुनी 90.4 FM KLE कनसु।
1: शुक्लाम्बरम धरम देवम शशिवर्णम चतुर्भुजम प्रसन्न वदनम ध्यायेत सर्व विघ्न उपशांतये। शुभ्र वस्त्र धारण केलेल्या चंद्राप्रमाणे गौरवर्ण असलेल्या चतुर्भुज आणि प्रसन्नमुख देवाचे ध्यान केल्याने सर्व विघ्न शांत होतात। नमस्कार, मी ऐश्वर्या हरिश्चंद्र कर्नाळे, KLE श्री BMK आयुर्वेद महाविद्यालय शहापूर बेळगावी येथील फायनल इयर BMS स्टुडंट, आयुर्वेदाच्या ज्ञानाचा अभ्यास करत असणाऱ्या आपल्या संस्कृतीतील प्रत्येक परंपरेमागे दडलेला अर्थ नव्याने अनुभवायला मिळतो। आज गणेश उत्सव 2026 निमित्ताने एक आयुर्वेद विद्यार्थिनी म्हणून गणरायाच्या उत्सवातील परंपरा, त्यांचे महत्व आणि त्यामागील आयुर्वेदिक दृष्टिकोन आपल्यासमोर मांडण्याचा मला विशेष आनंद होत आहे। गणेश उत्सव म्हणलं की आपल्या डोळ्यांसमोर येतो तो उत्साह, भक्ती, सजावट, आरती, बाप्पाचं मंगलमय स्वरूप। पण या प्रत्येक परंपरेच्या मागे आपल्या पूर्वजांचं निसर्ग ज्ञान, आहार विचार आणि जीवनशास्त्र दडलेलं असतं। हीच उत्सुकता घेऊन आज मी आपल्यासमोर आले आहे गणेश उत्सव 2026 निमित्ताने श्रद्धेच्या या उत्सवातील आयुर्वेदाचा शोध घेण्यासाठी। देवाच्या चरणी अर्पण केलेल्या एका दुर्वेतही शास्त्र दडलेलं असतं आणि एका मोदकातही आरोग्याचा विचार। ज्ञान, बुद्धी, शुभारंभाचे प्रतीक असलेल्या श्री गणेशाच्या आगमनाने वातावरणात भक्तीचा, उत्साहाचा आणि सकारात्मकतेचा एक वेगळाच रंग भरतो। आपल्या संस्कृतीत गणेशोत्सवाला केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही विशेष स्थान आहे। श्री गणेशाय नमः। गणानां त्वं गणपती हवामहे, कविं कवीनां उपाश्रमवस्तम, ज्येष्ठ राजम ब्रह्मानाम ब्रह्मास्पतम, आनह श्रुणुत उन्नतीभी सीद साधनम। आपण गणांचे अधिपती, ज्ञानीजनांमध्ये श्रेष्ठ ज्ञानी, ब्रह्मविद्येचे अधिपती आणि सर्वश्रेष्ठ मार्गदर्शक आहात। आमची प्रार्थना ऐकून आपल्या कृपाछायेत आम्हाला स्थान द्यावे। हा ऋग्वेदातील गणपती संबंधी प्रसिद्ध मंत्र आहे आणि वेद विनायक या संकल्पनेला अर्थपूर्ण ठरतो। गणपती बाप्पाचं नाव घेतलं की मनात सर्वप्रथम जागा होतो तो आनंद, उत्साह, भक्ती आणि एक विलक्षण सकारात्मक ऊर्जा। ढोल ताशांचा निनाद, फुलांची सजावट, आरतीचा मंगल स्वर, मोदकाचा सुगंध आणि गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष, या सगळ्यांच्या पलीकडे गणेशोत्सव आपल्याला काहीतरी शिकवून जातो। गणपती म्हणजे केवळ उत्सव नाही, गणपती म्हणजे बुद्धी, गणपती म्हणजे विवेक, गणपती म्हणजे शुभारंभ आणि गणपती म्हणजे ज्ञानाच्या मार्गावर घेऊन जाणारा मार्गदर्शक। याच विचारातून आमच्या महाविद्यालयातील या वर्षीच्या गणेशोत्सवाची संकल्पना साकारली आहे वेद विनायक, ज्ञान आणि विनायक यांचा संगम। वेद म्हणजे केवळ प्राचीन ग्रंथ नव्हे, वेद म्हणजे ज्ञानाची अखंड परंपरा, वेद म्हणजे चिंतन, वेद म्हणजे सत्याचा शोध।

आणि विनायक म्हणजे मार्गदर्शक जो योग्य मार्ग दाखवतो. म्हणूनच वेदविनायक ही केवळ दोन शब्दांची सांगड नाही, ती आहे ज्ञान आणि श्रद्धेची सांगड, परंपरा आणि आधुनिकतेची सांगड, ज्ञान आणि समाज कल्याणाची सांगड. आणि याच ठिकाणी आयुर्वेद आपल्याला एक विलक्षण विचार देतो. आयुर्वेद हा केवळ रोग झाल्यानंतर उपचार करणारा शास्त्र प्रवाह नाही, तो जीवन समजवून सांगणारा एक शास्त्र आहे. वक्रतुंड या एक सुंदर प्रवासाची सुरुवात, याच संकल्पनेच्या प्रवासाची सुरुवात झाली 10 सप्टेंबर रोजी झालेल्या वक्रतुंड या उद्घाटन सोहळ्याने. वक्रतुंड हे गणपतीचं एक रूप, याचा अर्थ आपल्याला एका सुंदर गोष्टीची आठवण करून देतो. तो जीवनाचा मार्ग नेहमी सरळ नसतो. आपल्या आयुष्यात अनेक वळणं येतात. कधी अभ्यासाचं दडपण असतं, कधी नात्यांमधील गुंतागुंत, तर कधी स्वतःशीच चाललेला संघर्ष. पण त्या प्रत्येक वळणावर विवेक, संयम आणि सकारात्मक विचार आपल्याला योग्य दिशा देऊ शकतात. म्हणूनच वक्रतुंड हे आमच्यासाठी केवळ उद्घाटनच नव्हे तर अडथळ्यांकडे पाहण्याची एक सकारात्मक दृष्टी आहे. ढोलताशा म्हणजे केवळ मोठा आवाज नाही तर तो संस्कृतीचा ठेका आहे, शेकडो वर्षांच्या परंपरेचा आवाज आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अनेक हात एकाच तालात वाजले की त्यातून एकतेचा आवाज निर्माण होतो. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सामाजिक एकतेचं आणि जनजागृतीचं स्वरूप दिलं. विविध स्तरांमधील लोकांनी एकत्र यावं, विचारांची देवाणघेवाण व्हावी आणि समाजामध्ये एकजूट निर्माण व्हावी, हा त्यामागचा व्यापक विचार. आज काळ बदलला आहे पण विचाराची गरज अजूनही आहे. आता समाजाला उत्सवाची गरज नाही, उत्सवाबद्दल संदेशाची गरज आहे. आणि म्हणूनच आम्हाला वाटतं गणेशोत्सव हा आरोग्यविषयक जनजागृतीसाठी एक सुंदर माध्यम होऊ शकतो. गणपती आणि आयुर्वेद यांचा संबंध काय हा प्रश्न अनेकांच्या मनात येऊ शकतो, पण गणपतीचा आणि याचं उत्तर आहे कल्याण. हा दोघांचाही केंद्रबिंदू आहे. गणपतीला आपण बुद्धी आणि विवेकाचा देव मानतो. आयुर्वेद आपल्याला सांगतो शरीर निरोगी, मन संतुलित असेल तर बुद्धी प्रसन्न असेल तर जीवनाचा आनंद घेता येतो. आयुर्वेदाचं मूलभूत प्रयोजन सांगताना म्हणलं आहे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम, आतुरस्य विकार प्रशमनम. आयुर्वेद हा दोन शब्दांनी बनतो, आयु आणि वेद म्हणजेच जीवनाचं ज्ञान. चरकाचार्यांनी आयुष्याची व्याख्या करताना शरीर, इंद्रिय, मन आणि आत्मा याच्या संयोगाला महत्व दिलं आहे. म्हणून आयुर्वेदाच्या दृष्टीने माणूस फक्त शरीर नाही, इंद्रिय आहे, मन आहे आणि चेतनेचा अनुभव आहे. फिजिकल हेल्थ, सेन्सरी हेल्थ, मेंटल वेलबिंग अँड मिनिंगफुल लाईफ या सर्वांचा समतोल म्हणजे आयुर्वेदाची व्यापक आरोग्य दृष्टी. म्हणून आयुर्वेदाची सुरुवात फक्त औषधांपासून होत नाही तर ती सुरू होते जीवनशैलीपासून. निरोगी व्यक्तीचं आरोग्य रक्षण करणं आणि आजारी व्यक्तींच्या विकारांचं शमन करणं. इथे पहिलं स्थान आहे ते स्वस्थ रक्षणाला, म्हणजेच आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा आरोग्य टिकवणं आयुर्वेदाचा प्रिव्हेंटिव्ह अप्रोच आहे. आयुर्वेदाने मात्र हा विचार आपल्या परंपरेतून खूप आधी मांडला आहे. आरोग्य म्हणजे नेमकं काय तर समदोष, सम अग्निश्च, सम धातू मलक्रिया, प्रसन्न आत्म इंद्रिय मन, स्वस्थ इत्यभिधीयते. आरोग्य म्हणजे फक्त ताप नाही, रक्तदाब नाही किंवा एक आजार एवढंच नाही. आयुर्वेद सांगते दोष संतुलित असावेत, अग्नियोग्य प्रकारे कार्यरत असावी, धातूंचं पोषण व्यवस्थित असावं आणि त्यासोबत आत्मा इंद्रिय मन प्रसन्न असावं, तेव्हाच त्या व्यक्तीला स्वस्थ म्हणता येतं. आयुर्वेदाची रचना समजून घेताना आपल्याला पंचमहाभूतांची संकल्पना भेटते. आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी ही केवळ तत्वज्ञानाची कल्पना म्हणून न पाहता शरीर आणि निसर्ग यांच्यातील परस्पर संबंध म्हणून समजून घेण्याची पारंपरिक चौकट म्हणून आपण पाहू शकतो. आयुर्वेद प्रत्येक व्यक्तीकडे स्वतंत्रपणे पाहतो, यालाच प्रकृती ही संकल्पना अधिक अर्थपूर्ण बनवते. आज सोशल मीडियावर आपण अनेकदा पाहतो डाएट, सप्लिमेंट्स, डिटॉक्स थेरपी हे सर्व बेनिफिशियल आहे, पण आयुर्वेद सांगतो प्रत्येक व्यक्तीचा विचार करा. जे एक व्यक्तीसाठी योग्य आहे ते दुसऱ्यासाठी असेलच असं नाही. म्हणूनच कोणती औषधी किंवा उपचार पद्धती ही स्वतःहून स्वीकारण्याऐवजी त्याबद्दल तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. अग्नी हा आयुर्वेदातील एक महत्वाची संकल्पना आहे. अग्नी म्हणजे फक्त जठरातील डायजेस्टिव्ह फायर एवढाच अर्थ मर्यादित नाही. आयुर्वेदात अग्नी पचन आणि परिवर्तनाची व्यापक संकल्पना आहे. आपण अन्न ग्रहण करतो ते पचतं, त्यातून शरीराला आवश्यक ते पोषण मिळतं.
आणि या सर्व प्रक्रियेत अग्नीला महत्व दिलं जातं. जठराग्नी संतुलित असेल तर आरोग्याची पायाभरणी मजबूत असते असा विचार आढळतो. आणि इथनच पुन्हा आपला वेदविनायक समोर येतो. गणरायाचं एक सुंदर नाव आहे लंबोदर, मोठा उदर असलेला. भारतीय परंपरेत लंबोदराकडे केवळ बाह्य रूप म्हणून न पाहता ज्ञान, अनुभव आणि जीवनातील विविधता समावून घेण्याची क्षमता याचं प्रतीक म्हणून पाहता येतं. आणि आयुर्वेदाच्या संदर्भात उदर आणि जठराग्नीला असलेलं महत्व आपल्याला आठवतं. म्हणूनच आपण एक सुंदर संदेश घेऊ शकतो, फक्त अन्न नव्हे तर जीवनातील अनुभवही प्रत्येक प्रकारे पचवायला शिकलं पाहिजे. यश आले तर अहंकार नको, अपयश आले तर निराशा नको, टीका झाली तर खचू नको आणि स्तुती झाली तर उन्मत्त होऊ नका. दाडी मातुलुंगम च कपित्थ जंबुनी फलम, नारिकेलम च खर्जुरम, फलानी विनायक प्रिय. गणेश पूजेमध्ये अर्पण केलेली जाणारी ही फळे ही केवळ नैवेद्याची साधने नाहीत तर आपल्या भारतीय परंपरेत निसर्ग, आहार आणि आरोग्य यांचा असलेला सुंदर संबंध दर्शवतात. गणपतीला प्रिय फळांमध्ये कपित्थ आणि जंबू फलाचाही उल्लेख आढळतो. कपित्थ म्हणजे कवट. आयुर्वेदामध्ये कपित्थाचा संबंध दीपन पाचन आणि ग्राही गुणांशी केला जातो. त्यामुळे गणेशाच्या लंबोदर रूपाशी एक सुंदर प्रतिकात्मक संबंध जोडता येतो. उदर भरवणे हे महत्वाचे आहे, पण त्यातून अन्नाचे योग्य पचन होणे त्याहून महत्वाचे आहे. तसेच जंबू फल म्हणजे जांभूळ. आयुर्वेदामध्ये जांभळाला प्रामुख्याने कषाय रस, ग्राही गुणां यासाठी महत्व दिले आहे. गणेश पूजेत या फळांचा समावेश आपल्याला एक अतिशय सुंदर संदेश देतो. देवाला अर्पण केलेले फळ हे केवळ श्रद्धेचे प्रतीक नसते, ते निसर्गाने आपल्याला दिलेल्या ज्ञानाचेही प्रतीक असते. म्हणूनच कपित्थ, जंबू, दुर्वा, मोदक, गणेश उत्सवातील या प्रत्येक गोष्टींकडे जर आपण आयुर्वेदाच्या दृष्टीने पाहिले तर त्यामागे निसर्ग, आरोग्य आणि जीवनशैली याचा एक सुंदर विचार दिसून येतो. आणि हाच तर वेदविनायकचा संदेश आहे. परंपरेतून ज्ञानाकडे, ज्ञानातून आरोग्याकडे, आरोग्याकडून कल्याणाकडे. दुर्वा, गणरायाला दुर्वा अत्यंत प्रिय मानली जाते. पुराण परंपरेत अनलासुराच्या कथेशी दुर्वेचा संबंध जोडला जातो. अनलासुराचा पराभव केल्यानंतर गणरायाच्या शरीरात निर्माण झालेली उष्णता आणि दाह शांत करण्यासाठी दुर्वा अर्पण केल्याची कथा सांगितली जाते. आणि इथे पुन्हा एकदा आयुर्वेदाचा एक सुंदर सांस्कृतिक संगम दिसतो. दुर्वा म्हणजे सायनोडोन डॅक्टेलन. आयुर्वेदिक परंपरेत दुर्वेला दाह शामक आणि रक्तस्तंभक गुणांसाठी स्थान दिले आहे. म्हणून आपल्या परंपरेतील दुर्वा ही केवळ पूजेची सामग्री नाही, ती आपल्याला निसर्ग, श्रद्धा, आरोग्य यांच्यातील नात्यांची आठवण करून देते. परंपरा आपल्याला प्रेरणा देते आणि शस्त्र आपल्याला योग्य दिशा देतं. याचंच संगमाचं नाव म्हणजेच वेदविनायक. आहार, आयुर्वेदात आहाराला इतकं महत्व दिलं आहे की त्याला जीवनाच्या मूलभूत आधारांपैकी एक मानलं जातं. आहाराबद्दल प्रसिद्ध वचन आहे, आहार संभवम वस्तू रोगश्च आहार संभव. म्हणजेच शरीर पोषणात आहाराची मोठी भूमिका आहे आणि विकारांचाही आहाराशी संबंध असतो. म्हणून फक्त काय खायचं हा प्रश्न महत्वाचा नाही, तर किती खायचं, केव्हा खायचं, कसं खायचं आणि आपल्या पचनशक्तीनुसार खायचं का हेही तितकंच महत्वाचं आहे. आज आपण कॅलरीज मोजतो, पण आयुर्वेद त्यासोबत अन्नाची गुणवत्ता, मात्रा, वेळ, पचनक्षमता आणि व्यक्ती यांची अवस्था याचाही विचार करतो. यातून एक सुंदर संदेश मिळतो, आहार हा केवळ पोट भरण्यासाठी नसतो तर शरीर निर्मितीचा आधार असतो. दिनचर्या, ऋतुचर्या यामध्येही आयुर्वेदाला महत्वाचे स्थान दिलेले आहे. ऋतूनुसार आहार आणि विहारात योग्य बदल करणे हा एक व्यापक संदेश मिळतो. आयुर्वेदाची आणखी एक सुंदर बाजू म्हणजे मनाचं आरोग्य. आज स्ट्रेस, एन्झायटी, बर्नआउट, स्लीप डिस्टर्बन्स याबद्दल आपण खूप मोठ्या प्रमाणावर बोलतो, पण आयुर्वेदाने शरीरासोबत मनालाही आरोग्याचा अविभाज्य भाग मानला आहे. म्हणून मन प्रसन्न असेल तर त्याचा शरीरावरही परिणाम होतो. आरोग्य म्हणजे फक्त जिममध्ये शरीर मजबूत बनवणं नाही, तर कधी कधी मनाला शांत बसू देणं, कुटुंबाशी संवाद साधणं, निसर्गात वेळ घालवणं, प्रार्थना करणं, योग किंवा ध्यान करणं हेही आपल्या समग्र वेलबिईंगचा भाग असू शकतात. सद्वृत्त, आयुर्वेदाची नैतिक बाजू. आयुर्वेद आपल्याला केवळ शरीराची काळजी घेण्यास सांगत नाही तर आपल्याला कसं वागावं हेही शिकवतो. यालाच सद्वृत्त या संकल्पनेतून समजता येतं. सत्य बोलणं, इतरांचा आदर करणं, संयम राखणं, मनावर नियंत्रण ठेवणं, समाजाशी चांगलं वर्तन करणं. कारण निरोगी शरीरात अस्वस्थ मन असेल तर पूर्ण आरोग्य कसं मिळणार. म्हणून आयुर्वेदाची आरोग्य दृष्टी ही शरीरापासून सुरू होते आणि समाज निसर्गापर्यंत पोहोचते. गणेशोत्सव भक्तीपासून समाज कल्याणापर्यंत. गणेशोत्सवाला आपल्या समाज जीवनात विशेष स्थान आहे.
लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांनी गणेशोत्सवाला सामाजिक एकतेचं आणि जनजागृतीचं स्वरूप दिलं. आजही गणेशोत्सव आपल्याला एकत्र आणतो, पण या एकत्र येण्याला जर ज्ञानाची दिशा मिळाली, आरोग्य जागृतीची जोड मिळाली, परंपरेसोबत विज्ञानाची सांगड घातली, तर उत्सवाचं रूप अधिक व्यापक होतं. आणि म्हणूनच वेदविनायक हा आमच्यासाठी केवळ उत्सव नाही, तर हा आहे ज्ञानाचा उत्सव, परंपरेचा उत्सव, संस्कृतीचा उत्सव, एकतेचा उत्सव आणि आरोग्य जागृतीचा उत्सव.

0: विर्णा. म्हणून बाप्पाच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे, ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. हे गणराया, आमच्या विचारांना योग्य दिशा दे, आमच्या ज्ञानाला समाज उपयोगी अर्थ दे, आमच्या प्रयत्नांना यश दे, आमच्या संस्कृतीला अभिमान जपण्याची बुद्धी दे आणि प्रत्येकाच्या जीवनात आरोग्य, समाधान आणि आनंद नांदू दे. आणि भारतीय संस्कृतीतील ही मंगल प्रार्थना, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे संतु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखं भाग् भवेत्, अर्थात सर्वजण सुखी राहोत, सर्वजण निरोगी राहोत, सर्वांना मंगल दिसो आणि कुणाच्याही वाट्याला दुःख येऊ नये. या वर्षी बाप्पा आपल्या घराघरात येऊ देच, पण त्यासोबत ज्ञानही घरोघरी पोहोचू दे. बाप्पाच्या आरतीचा प्रकाश केवळ मंदिरात न राहता आपल्या विचारांना उजळू दे. ढोल ताशांचा नाद केवळ उत्सवात न घुमता आपल्याला एकतेची जाणीव करून देऊ दे. आणि आयुर्वेदाचं ज्ञान केवळ ग्रंथामध्ये न राहता आपल्या आहारात उतरू दे, आपल्या दिनचर्यात उतरू दे, आपल्या जीवनशैलीत उतरू दे आणि शेवटी आपल्या समाजाच्या आरोग्यात उतरू दे. कारण परंपरेतून ज्ञानाकडे, ज्ञानातून आरोग्याकडे, आरोग्याकडून समाज कल्याणाकडे, हाच आहे आमचा वेदविनायक. म्हणूनच जिथे श्रद्धेला ज्ञानाची साथ मिळते, परंपरेला विज्ञानाची दिशा मिळते, जिथे निसर्गाला आरोग्याची जोड मिळते आणि जिथे उत्सवाला समाज कल्याणाची दिशा मिळते, तिथे साकारतो आपला वेदविनायक. आपल्या सर्वांना गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, धन्यवाद.
1: ये था आज का विशेष प्रोग्राम जो आप केलिवन धोनी 90.4 FM पे सुन रहे थे. ऐश्वर्या कर्नाड़े हमारे साथ थी, जो केली श्री बीएम के आयुर्वेदा महाविद्यालय की अंतिम वर्ष की छात्रा है. गणेश चतुर्थी की परंपरा और आयुर्वेद, इस टॉपिक पे वो हमें बता रही थी कैसा था आज का एपिसोड. जरूर बताएगा, नंबर है 9019904904. ये है केली वेणुधोनी 90.4 FM की प्रस्तुति. नमस्कार.

0: ಬೆಳಗಾವಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯು ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದೆ.
1: ರೋಗಿಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ಸೇವೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡಲು ಅವಶ್ಯವಾದ ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ತಪಾಸಣೆ, ಹೊರ ಹಾಗೂ ಒಳರೋಗಿ ವಿಭಾಗ ಅನುಭವಿ ಆಯುರ್ವೇದ ವೈದ್ಯರಿಂದ ಹೊಂದಿದೆ.
0: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಮುಖ್ಯ ಧ್ಯೇಯ ರೋಗ ನಿವಾರಣೆ, ಆರೋಗ್ಯ ನಿರ್ವಹಣೆ.
1: ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಆಯುರ್ವೇದ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ
0: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಶಹಾಪುರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-24-86-286.
2: केलीस डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक आयव्हीएफ सुविधांसोबत सुसज्ज सेंटर ओपीडी साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष ओपीडी, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा, समर्पित फेटल मेडिसिन युनिट ज्यामध्ये एक इनहाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, ओपीडी नंबर 97, शरावती, सेकंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 0831-255-1530 आणि 247-3777 एक्सटेन्शन 1530.

0: ಆರೋಗ್ಯದ ಕಾಳಜಿಗಾಗಿ ವಿಶ್ವಾಸಾರ್ಹ ಹೆಸರು KLE ಹೋಮಿಯೋಪತಿ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬಸವನಕುರ್ಚಿ ಬೆಳಗಾವಿ. ಅನುಭವ ಹೊಂದಿದ ವೈದ್ಯರ ತಂಡ, ಸುಸಜ್ಜಿತ ಓಪಿಡಿ ಸೇವೆಗಳು, ಆಧುನಿಕ ಸೌಲಭ್ಯಗಳು, ಔಷಧಿ ವಿತರಣೆ ಹಾಗೂ ರೋಗಿ ಕೇಂದ್ರಿತ ಚಿಕಿತ್ಸಾ ಸೇವೆಗಳು ಇಲ್ಲಿ ಲಭ್ಯವಿವೆ. KLE ಸಂಸ್ಥೆ ಶಿಕ್ಷಣ, ಆರೋಗ್ಯ ಸೇವೆ ಮತ್ತು ವೈದ್ಯಕೀಯ ತರಬೇತಿಗೆ ಒತ್ತು ನೀಡುತ್ತದೆ. ಅಲರ್ಜಿ, ಚರ್ಮ ರೋಗಗಳು, ಸಂಧಿವಾತ ಮತ್ತು ಕೀಲು ನೋವು, ಮೈಗ್ರೇನ್, ಉಸಿರಾಟದ ಸಮಸ್ಯೆಗಳು, ಜೀರ್ಣಕ್ರಿಯೆ ತೊಂದರೆಗಳು, ಮಹಿಳಾ ಹಾಗೂ ಮಕ್ಕಳ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಮತ್ತು ದೀರ್ಘಕಾಲದ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಹೋಮಿಯೋಪತಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಆರೋಗ್ಯಕರ ಜೀವನಕ್ಕಾಗಿ ಹಿಂದೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ KLE ಹೋಮಿಯೋಪತಿಕ್ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಏರ್ಪೋರ್ಟ್ ರೋಡ್, ಬಸವನಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448145030 ಹಾಗೂ 8123871607.
1: परंपरेचा सुगंध, कलेचा दैवी स्पर्श आणि दागिन्यांमध्ये मंदिराच्या वैभवाची अनुभूती आशीर्वाद ज्वेलर्स घेऊन आले आहेत. द टेम्पल ट्रेजर्स अँटिक टेम्पल ज्वेलरीचं दुर्मिळ आणि खास प्रदर्शन, अनोखी डिझाईन्स, अप्रतिम कारागिरी आणि पिढ्यानपिढ्या जपावा असा दागिन्यांचा खजिना. मेकिंग चार्जेस वरती मिळवा 30% सूट. 9 ते 12 सप्टेंबर दरम्यान आशीर्वाद ज्वेलर्स महंतेश नगर बेळगावी येथे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9448420968 and 9035275501. परंपरा जपणाऱ्या दागिन्यांसाठी आशीर्वाद ज्वेलर्स. बेळगाव मधील KLE BM कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. KLE BM कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा KLE BM कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

केली संस्थेचे नूतन हॉर्टिकल्चर विज्ञान महाविद्यालय मत्तिको बेळगावी बीएससी ऑनर्स हॉर्टिकल्चर 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम 2026 आणि 2027 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. 10+2 PCMB पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी, KCET मार्गदर्शक तत्वे तसेच

0: आणि आज एका स्पेशल गेस्टला घेऊन आले मी. एक शो आला होता 2022 मध्ये, मी होणार सुपरस्टार. हा स्टार प्रवाहावरती शो झाला आणि या शो मधला फर्स्ट रनर अप आज माझ्यासोबत आहे, ज्याचं नाव आहे राजयोग सुदेश कुमार धुरी. याच्याशी मी आज बोलणार आहे आणि त्याच्याशी छान छान गप्पाही मारणार आहे आणि या मी होणार सुपरस्टारचा प्रवास त्याचा जाणून घेणार आहोत. सर्वात आधी स्वागत करूया त्याचं. राजयोग, वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये तुझं स्वागत आहे.
1: थँक्यू.
0: खूप छान वाटते तुला भेटून खरं तर, कारण एवढा चांगला आणि एवढ्या नॅशनल टीव्हीवरती हा जो शो आला होता 2022 मध्ये की मी होणार सुपरस्टार, आणि जसं शोचं टायटल आहे त्याप्रमाणे तू स्टारही झालास, फर्स्ट रनर अप आहेस तू या शोचा, तेव्हा खूप खूप अभिनंदन तुझं. अर्थात खूप लेट अभिनंदन करतोय आम्ही, पण तरी सुद्धा ते कायमच आपल्यासोबत असतं, म्हणजे एकदा आपण जिंकलो की ते कायम आपल्यासोबत राहतच. सो पुन्हा एकदा अभिनंदन आहे तुझं याच्यासाठी, आणि एका छानशा गाण्यानं मला वाटतं आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया.

0: ग्रेट. लाईव्ह ऐकायला आम्हाला चान्स भेटला राजयोग. खरंच आम्ही खूप लकी आहोत, कारण शोमध्ये बघणं तिथं ऐकणं म्हणजे तेवढी सगळी प्रॅक्टिस तुमची असते, काही टेकही होत असतील, काय होतं माहिती नाही, ते आता बोललो ना आपण जाणून घेऊयाच. पण बघताना ते खूप असं अट्रॅक्टिव्ह असतं, पण त्याच्या पाठीमाग मेहनत तुमची खूप असते. आज तुला लाईव्ह ऐकलं, खूप छान वाटलं, खूप सुंदर गातोस तू. मग मला हे ऐकायला आवडेल की म्युझिककडं तू वळलास, ते कधीपासून शिकायला सुरुवात केलीस?
1: म्हणजे आमचं जे घर आहे त्यात सर्व आमची पूर्ण फॅमिली आहे ती गाण्याशी रिलेटेड आहे. माझी आई गाते, त्यानंतर माझा भाऊ कीबोर्ड आणि हार्मोनियम खूप उत्तम वाजवतो, त्यानंतर माझा मामा आहे तो तबला वाजवतो, माझा एक दुसरा मामा आहे तो म्युझिक कंपोजर आहे, माझे आजोबा आहेत ते खूप छान गाणं गातात. तर हे सगळं ऐकून ऐकून मी पण गाण्याला सुरुवात केली, लहानपणीपासूनच सुरुवात झाली. पहिला मी तबला खूप उत्तम वाजवायचो, त्यानंतर एकदा शाळेत मी गाणं गायलो त्यात माझा पहिला नंबर आला, त्यानंतर आम्हाला कळालं की मी गाऊ पण शकतो, त्यानंतर मग माझा गाण्याचा प्रवास सुरू झाला.
0: अच्छा, हो. म्हणजे सुरुवातीला तबल्यापासून सुरुवात झाली आणि अचानक म्हणजे स्कूलमध्ये एक परफॉर्मन्स केला असतो आणि तिथं तुला कळून आलं की तू ही छान गाऊ शकतोस.
1: हो.
0: ओके. म्हणजे घरी सगळ्यांची म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की ती पारंपरिक तुला देणगी मिळाली की आजोबा गातात चांगलं आणि घरचे बाकीचेही म्युझिक मध्येच वेगवेगळ्या फील्ड मध्ये इन्वॉल्व आहेत, सो ते वातावरण घरामध्ये आधीपासूनच आहे आणि त्याचाही तुझ्यावरती खूप चांगला परिणाम झाला. ओके. मग ही गाण्याची सुरुवात तू हायस्कूल पासून केलीस?
1: नाही, मी फर्स्ट स्टँडर्ड मध्ये होतो.
0: फर्स्ट स्टँडर्ड पासून? अच्छा,
1: फर्स्ट का सेकंड आय थिंक. दुसरी मध्ये, हा ती दुसरी मध्ये स्पर्धा होती.
0: बर, म्हणजे दुसरी मध्ये असताना तू गायलास?
1: हो.
0: छान. तुला आठवत आहे का काय गायला होतास तू
1: तेव्हा? सूर आणि रागस हे गाणे आहे शंकर महादेवांच, सरांचं ते गाणे
0: आहे,
1: तर ते गायलो होतो शाळेत.
0: मग ते तर खूप अवघड आहे, होय ना? म्हणजे खूप चढ उतार आहेत त्या गाण्यामध्ये. छान. मग तुझे तू कुणाकडे शिकतोस की आजोबांच्याकडूनच शिकायला सुरुवात केलीस आणि नंतर मग दुसऱ्या गुरूंकडे गेलास?
1: म्हणजे पहिलं मी माझ्या मामाकडून शिकलो, त्यानंतर आता मी पंडित अजित कडकडे जे महाराष्ट्रातील खूप मोठे गायक आहेत त्यांच्याकडे शिकतोय, आणि शंकर महादेवन अकॅडमी मधून सुद्धा मी आता शिकतोय.
0: बर.
1: इंटरमिडिएट लेवलला आहे मी, आणि त्यानंतर माझं गंधर्वच्या जे एक्झाम्स असतात ते मी आसावरी पुराणिक मॅम कडून देतोय, आणि लाईट म्युझिक मी मैथिली पानसे जोशी यांच्याकडून शिकतोय.
0: मग इतकं वेगवेगळ्या ठिकाणी शिकणं आणि मग ते एकच कॉम्बिनेशन नंतर बनवणं, मग ते थोडस डिफिकल्ट जातं का? म्हणजे प्रत्येकांची वेगवेगळी स्टाईल, ती आपण आत्मसात करणं किंवा ते शिकणं?
1: नाही नाही, डिफिकल्ट नाही जात, कारण की प्रत्येकाकडून काहीतरी वेगळं शिकायला मिळतं आणि ते मी मला जसं आवडेल तसं आत्मसात करत जातो आणि अप्लाय करतो गाण्यात.
0: अच्छा, मग एवढे सगळे क्लासेस किंवा एवढा सगळा रियाज आणि मग त्याच्यातून तुझ्या इतर काही ऍक्टिव्हिटीज असतील, तुझा अभ्यास असेल, तू कितवीत आहेस आता?
1: आता मी 12वीला गेलोय, आता 11वी झाली माझी.
0: अच्छा, मग आता 12वीचा अभ्यास. म्हणजे जेव्हा तू हा शो करत होतास त्यावेळी तू मला वाटते 10वीत असशील.
1: नाही, 9वीत होतो.
0: 9वीत होतास. ओके. म्हणजे 9वीत असताना हा शो केलास तू आणि त्यावेळी खरंच मग 10वीत जाणार म्हणजे 9वीपासूनच तयारी करायला लागते.
1: 9वी माझा बेसच, म्हणजे 9वीत झाली नाही माझी आणि 10वीत मी चांगला अभ्यास केला, 89% मिळाले मला 10वीत.
0: म्हणजे अभ्यास आणि हे तू व्यवस्थित मॅनेज केलास?
1: हो.
0: मग कसा काय वेळ देत होतास तू, कसं टाइम मॅनेजमेंट केलास?
1: टाइम मॅनेजमेंट म्हणजे आपल्याकडे आपण असाच वेळ वाया घालतो, त्यापेक्षा मी प्रत्येक क्षणी काय ना काय करत असतो. म्हणजे मी टाइम टेबल बनवतो माझा, काय काय करायचं आहे ते, म्हणजे दिवसातून 2 तास 3 तास रियाज व्हायलाच पाहिजे, त्यानंतर 1-2 दिवसात 1 गाणं नवीन तयार झालं पाहिजे, त्यानंतर अभ्यास दिवसातून 3 तास, जास्त नाही फक्त 3 तास व्हायलाच पाहिजे प्रत्येक दिवशी, असं एवढंच माझा फोकस असतो एका दिवसात.
0: मग इतर काही खेळांमध्ये वगैरे असं काही?
1: खेळायला जातो मी, खाली जातो खेळायला.
0: अच्छा. मग म्हणजे व्यवस्थित तू प्लॅनिंग करून तुझं शेड्यूल फिक्स असतं, अभ्यासासाठी 3 तास वेळ देतोसच, रियाजसाठीही तुझा ठरलेला वेळ आहे त्यावेळेत करतोसच तू. मग बाकीचे जे तू जसं म्हटलास की वेळ खूप वाया घालवतात बाकीचे सगळे, मग अशी तुझी मित्रमंडळी असतील तेही तुला म्हणत असतील काय तू कायम गाण्यातच असतोस, किंवा ते झालं की दुसरं काहीतरी तुझं असतं असं आमच्या बरोबर फ्री टाइम नसतो, किंवा त्यांना काही असे सजेशन्स वगैरे असं काही फ्रेंडशिप मध्ये किंवा फ्रेंड सर्कल मध्ये होतं?
1: नाही, दिवसात 24 hours असतात, त्यातून ती 8 तास झोपेला गेले, त्यानंतर 16 hours आपल्या हातात असतात दिवसाचे, त्यातून 3 तास अभ्यासाला दिले, उरले 13 तास, त्यानंतर मग समजा 3 तास किंवा 2 तास रियाजाला गेले, तर उरले आय थिंक सो 14 तास. त्या 14 तासात मी फॅमिलीला देखील टाइम देतो आणि मित्रांना देखील टाइम देतो, म्हणजे
0: छान
1: सगळं मॅनेजले.
0: छान. तुझ्यासारखं जर या वयातल्या मुलांनी किंवा जे यूथ जनरेशन आहे आता त्यांनी जर असं आपलं शेड्यूल ठेवलं तर खरंच म्हणजे खूप काही गोष्टी होत असतात राजयोग, म्हणजे आपल्या आसपास ज्या आपल्याला कदाचित माहिती नसतात. कारण बरेच जण आता ऑनलाईन खूप काही करत असतात, गेम्स खेळण्यामध्ये आपला टाइम वेस्ट करतात. आम्ही लेडीज सुद्धा इव्हन शॉपिंग वगैरे बघत असतो, ऑनलाईन शॉपिंग करण्यासाठी खूप वेळ आमचा वाया घालवतो मोबाईल बघण्यामध्ये, आणि ते आम्हाला कळतही नाही की एवढा वेळ आम्ही बघतोय म्हणून. कारण एकदा सुरुवात झाली की ते मग अरे बापरे हे दुसरा आणि काही छान मिळतंय का, ह्याच्यामध्ये खूप वेळ जातो. आणि असा म्हणजे यूथ जनरेशनचा एक वेगळा सोशल मीडियावरती वेळ जातो, लेडीजचा वेगळा सोशल मीडियावरती वेळ जात असतो, असं खूप काही इंटरनेटचा उपयोग आणि मिसयूज सुद्धा होतो. तर तू जे करतोस किंवा तुझं जे शेड्यूल सांगितलंस ते खरंच सगळ्यांनी घेण्यासारखं आहे, अर्थात मोठ्याने सुद्धा ते घेण्यासारखं आहे. कारण तू सांगितलंस की 24 तास आपल्याकडे असतात, त्याच्यामध्ये 8 तासाची आपली झोप झाली, त्याच्यानंतर आपल्याला 16 तास मिळतात, वाटतंय 16 तास, पण हातात आपल्या केवढे असतात ते आपल्या शेड्यूलवरती डिपेंड असतात. तर तू जसं सांगितलंस त्याप्रमाणे जर आपण शेड्यूल केलं तर खूप काही गोष्टी आपण.
1: असं नाही मी युट्यूब इन्स्टा बघत नाही, पण युट्यूबवर मी टायमर लावतो, म्हणजे जास्ती 10 मिनिटं झाली ना बघून त्यानंतर मग तो टायमर युट्यूबवर लागतो, त्यानंतर मी ते बंद करतो युट्यूब. म्हणून जास्त वेळ जात नाही, म्हणजे अर्धा तास एक तास होत नाही, लगेच थांबतो.
0: तेच ना, म्हणजे तेवढी मनाची तयारी पाहिजे आपली, भले काही असू देत आपल्या समोर चाललेलं, ते 10 मिनिटं झाल्यानंतर बंद करायलाच पाहिजे आपण आणि वेगळं काहीतरी केलं पाहिजे. हे जे नियोजन आहे ना ते खूप आवडलं मला सुद्धा, आणि मी सुद्धा नक्कीच फॉलो करीन राजयोग. तर खूप छान वाटते तुझ्याशी बोलून, आणि मला आता या शो बद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल की या शो मध्ये तुझी एंट्री कशी झाली, काय होतं नेमकं प्रोसिजर.
1: जे पहिली ऑनलाईन ऑडिशन होती त्यामुळे कोरोना तेव्हा थोडा कमी झाला होता मुंबईमध्ये, त्यामुळे ऑनलाईन ऑडिशन घेतली पहिल्या राऊंडची, त्यानंतर त्यात मी सिलेक्ट झालो. दुसरा राऊंड पण आय गेस ऑनलाईन घेतला, त्यानंतर मग त्यात पण मी सिलेक्ट झालो. त्यातून मग काहीतरी 8,000 होती, त्यातून मी सिलेक्ट झालो. त्यामधून मग हळूहळू फिल्टर होत गेली, म्हणजे सगळे कमी कमी होत गेले. त्यानंतर मग मेगा ऑडिशन होती, मेगा ऑडिशन झाली, त्यात पण मी सिलेक्ट झालो. त्यानंतर मग एक फायनल ऑडिशन होती जी सचिन पिळगावकर सर, आदर्श शिंदे आणि वैशाली सावंत मॅम समोर झाली, त्यामधून त्या लोकांनी 11 सिलेक्ट केले, त्यामध्ये मी होतो. तर अशी ही प्रोसिजर होती पूर्ण ऑडिशनची. त्यानंतर मग शो मध्ये पण तसंच होतं, म्हणजे इले त्यामध्ये मी होतो. तर अशी ही प्रोसिजर होती पूर्ण ऑडिशनची. त्यानंतर मग शो मध्ये पण तसंच होतं, म्हणजे 1 आठवड्यातून 1 एपिसोड शूट व्हायचा संडेला, आणि त्याच्या अगोदर टेक्निकल व्हायची, म्हणजे रिहर्सल सेटवर. तर असं होतं ते सगळं.
0: मग ते फायनल राऊंड जेव्हा घेतात ते, जसं तू सांगितलंस की सचिन पिळगावकर सर वगैरे होते, मग त्यांच्या समोर आल्यानंतर ते आम्ही टीव्हीवर बघतो.
1: हो, ते तुम्ही बघता.
0: म्हणजे त्याच्या आधी एवढा सगळा प्रवास असतो तुमचा, आणि एवढ्या सगळ्या एवढे सगळे राऊंड पास करून जायला पाहिजे आपण, इतक्या लोकांमध्ये तू सिलेक्ट झालास. किती तास त्यावेळी प्रॅक्टिस करायचा, किंवा स्पेशली असं काही जास्त वेळ द्यायचा असं काही होतं का?
1: तेव्हा जास्त वेळ नाही, म्हणजे प्रत्येक गाणं मी एक दिवसात प्रॅक्टिस करत राहायचो, ऐकत राहायचो गाणी, आणि मग यायचं ते.
0: तिथे काय नवीन गोष्टी शिकायला भेटल्या तुला?
1: तिथे म्हणजे सगळंच, आता कॅमेराला कसं फेस करायचं, कारण की सेटवर खूप कॅमेरे असतात. आणि त्यानंतर मग स्टुडिओमध्ये आम्ही रेकॉर्डिंग केली, त्यानंतर स्टुडिओ कसा असतो ते सगळं बघितलं आम्ही चॅनलचा. त्यानंतर मस्त मस्त कॉस्ट्युम्स घालायला मिळाले, प्रत्येक एपिसोडला वेगळा कॉस्ट्युम. त्यानंतर आमचे ते मेंटर्स होते अविनाश सर आणि विश्वजित सर, मैथिली मॅम, रविराज सर, त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं गाण्यातले बारकावे कसे असतात, गाणं कसं गावं. त्यानंतर टिप्स खूप छान मिळाल्या त्यांच्याकडून गाण्यासाठी, असं सगळं शिकायला मिळालं, नवीन सगळं शिकायला मिळालं.
0: छान. कधी एखाद्या वेळेस परफॉर्मन्स डल गेला आणि काय झालं, काहीतरी वेगळ्या कमेंट्स मिळाल्या, मग त्यावेळी असं काही नर्वसनेस वगैरे झालं तुला?
1: नाही नाही, माझा पूर्ण प्रवास छान होता. म्हणजे मला, म्हणजे मी पहिला सेमीफायनलिस्ट होतो ह्याच्यामध्ये, पहिला फायनलिस्ट होतो, आणि मुंबईमधून पण पहिला मीच सिलेक्ट झालो होतो पूर्ण मुंबईमधून, ऑडिशन घेतली त्यामध्ये.
0: अच्छा.
1: त्यामुळे मला माझा वाईट परफॉर्मन्स जास्त कुठला गेलाच नाही, म्हणजे चांगलेच कमेंट होते दर एपिसोडला, आणि फुल मार्क्स असायचे, म्हणजे बझर दरवेळी.
0: छान. मग प्रत्येक वेळी घरचे बघायला यायचे?
1: प्रत्येक वेळी म्हणजे माझी आई हॉटेलवर राहायची, आम्ही माझी आई आणि मी हॉटेलवर राहायचो. म्हणजे एक कंटेस्टंट सोबत एक पॅरेंट्स होतं, आम्ही त्यावेळी अंधेरीला होतो हॉटेलमध्ये. घरातले मध्ये मध्ये यायचे भेटायला. ग्रँड फिनालेला आले होते सगळे घरातले.
0: जेव्हा रिझल्ट अनाउन्स झाला किंवा त्या आधीचा जो वेळ असतो तो खूप असा म्हणजे शब्दात आपण सांगू नाही शकत अशी सगळी परिस्थिती असते, मग काय होता तो क्षण तुझ्यासाठी
1: फायनल ना? त्या अगोदर फायनल आमची जुगलबंदी झाली होती एक, त्याच्यासाठी खूप आम्ही सगळ्यांनी मेहनत केली होती. तर ती सगळ्यांनी छान म्हटली. त्यानंतर मग मनात चांगलेच विचारायचे, मी जिंकेन असं सगळं चालू होतं. नर्वसनेस खूप होती मनात, कारण की सगळेच बघत होते, पूर्ण महाराष्ट्र बघत होता.
0: होय ना, म्हणजे थोडस नर्वसनेस होत. जो ग्रँड फिनाले होता त्याच्यामध्ये एखादा छानसा परफॉर्मन्स तुझा झाला असेल तर त्याच्या एक चार लाईन ऐकायला आवडतील.
1: ग्रँड फिनालेला माझा एक क्लासिकल परफॉर्मन्स होता, सुरत अपी आखी हा परफॉर्मन्स होता. ते गाणं आहे, नाट्यसंगीत आहे ते.

0: खूपच सुंदर होता परफॉर्मन्स राजयोग, आणि हा ग्रँड फिनालेचा तुझा परफॉर्मन्स होता. मग मला सांग की म्हणजे आपण आता गाणं जेव्हा म्हणत असतो म्युझिक इंडस्ट्रीमध्ये येतो तेव्हा आपल्याला स्पेशली म्हणजे आपल्या आवाजावरती थोडस काळजी घ्यावी लागते, काही वेळेला प्रिकॉशन घ्यावं लागतं, मग असं काही आवाजाबद्दल तुझं काही स्पेशली असतं का?
1: म्हणजे आता मी रियाज जास्त करतो, म्हणजे रियाजाने आवाज तुमचा तयार होतो. म्हणजे जर तुम्हाला आवाज चांगला करायचा असेल दिवसेंदिवस तर रियाजानेच तो होणार, कारण की आता माझा आवाज प्रोसेसमध्ये आहे त्यामुळे रियाज तर जास्त करावाच लागतो, पण त्यासोबतच गळ्याला जास्त ताण पण नाही द्यायचा असतो ह्या प्रोसेसमध्ये, त्यामुळे मी रियाज छान करतो आणि तेलकट अवॉइड करतो आणि थंडा जास्त काही खात नाही.
0: म्हणजे या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते.
1: हो
0: बर, मग सध्या तू 12वी मध्ये शिकतो.
1: हो,
0: मग आता 12वी झाल्यानंतर पुढचे काय प्लॅनिंग्स आहेत?
1: पुढे मला आता दुसरे रियालिटी जे हिंदी रियालिटी शो आहेत जसं की इंडियन आयडल वगैरे त्यामध्ये जायचंय मला पुढे 12वी झाल्यावर. हो.
0: अच्छा, म्हणजे म्युझिकलाच घेऊन पुढे करिअर करायचा असं काही दृष्टिकोन आहे की दुसऱ्या फील्ड मध्ये सुद्धा तुला?
1: मला फिल्म इंडस्ट्रीमध्ये गाणी गायची आहेत खूप सगळी, पण अभ्यास देखील मी त्यासोबत करणारच आहे, कारण की अभ्यास इज व्हेरी इम्पॉर्टंट, म्युझिक इज सेकंड प्रायोरिटी जर इकॉनॉमिकली आपण बघितलं तर, पण म्युझिक इज माय पॅशन, तो ते पण मेन आहे खूप माझ्यासाठी. दोन्ही बॅलन्स आहे थोडक्यात.
0: ते बॅलन्स ठेवणंच खूप महत्वाचं आहे आणि ते प्रत्येकाला जमतच असं नाही, पण तो तू छान जमवून नेतोयस, कारण जसं तू सांगितलंस की 10वी मध्ये तुला चांगले पर्सेंटेज भेटले आणि आता तू सध्या 12वी मध्ये शिकतोयस, त्यामुळे 12वी वरती तरी खूप फोकस करायला हवा आपल्याला, कारण पुढचं आता करिअर सगळं याच्यावरतीच डिपेंड असतं, त्यामुळं तेही तू करशील असं वाटतं तुझ्या बोलण्यावरून. नक्की मला रिझल्ट कळव तुझा आल्यानंतर. आणि या व्यतिरिक्त मग तुझ्या काय हॉबीज आहेत?
1: या व्यतिरिक्त म्हणजे मी स्केचिंग चांगली करतो. स्केचिंग शो मध्ये देखील, हे सगळं मला शो मध्येच कळालं मी स्केचिंग चांगली करतो ते. म्हणजे सचिन सरांची मी स्केच काढून दिलं होतं पोर्ट्रेट, ते त्यांना खूप आवडलं होतं. म्हणजे त्यांचा जो लुक होता कटाय काळजात घुसलीमध्ये त्या पिक्चरमध्ये, तो लुक मी स्केच केला होता, ते आवडलं. त्यानंतर मी खूप सगळे स्केच काढलेत लोकांचे, त्या सगळ्यांना दिले मी. स्केचिंग चांगली करतो, त्यानंतर तबला छान वाजवतो आणि काय करतो, एवढंच हॉबीज जर बघायला गेला. स्केचिंग देखील मी शिकलो नाही, म्हणजे स्वतःच केलंय सगळं.
0: कुठे क्लास नाही, काय नाही,
1: काहीच नाही, काहीच नाही.
0: छान. घरी कोण कोण असतं?
1: घरी आई असते, आजोबा असतात, आजी असते आणि माझा एक भाऊ आहे. आम्ही दोघे ट्विन्स आहोत, तर तो पण आहे. त्याचं नाव न्यानियोग आहे. हो.
0: ओके, मग तोही तुझ्याच क्लास मध्ये असेल मग?
1: त्या हा, म्हणजे पण त्यांनी सायन्स घेतलंय, मी कॉमर्स घेतलंय.
0: पण स्कूलमध्ये सगळे?
1: हो, स्कूलमध्ये एकत्रच होतो.
0: गडबड होण्यासारखे एवढे म्हणजे मिळते जुळते आत का?
1: नाही नाही, असे नाही, आमचे चेहरे वेगळे
0: वेगळे आहेत. ओके ओके. नाहीतर ट्विन्स म्हटलं की खूप म्हणजे खूप गोष्टी आपण ऐकून असतो ना की गडबड होते शाळेमध्ये, बरेचसे किस्से होतात. तो कसा आहे अभ्यासात?
1: तो पण खूप हुशार आहे, तो आता JEE देतोय, CET. हो, तो देतो आता. त्याला पण कीबोर्ड खूप छान आवडतो, तो क्लासिकल पीसेस पण खूप छान वाजवतो कीबोर्ड मधले. म्हणजे तो पण कुठे शिकला नाही कीबोर्ड. आता हार्मोनियम शिकतोय तो, पण त्याच्या अगोदर तो शिकत नव्हता, तर त्याला ते पण खूप छान येत वाजवता.
0: म्हणजे बऱ्याच गोष्टी तुम्हाला बाय बर्थ मिळालेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही, आणि त्याला मग थोडस पॉलिश करून तुम्ही आता इथपर्यंत पोहोचलाय. छान. राजयोग म्हणजे जसं तू सांगितलंस की तुला इंडियन आयडल सारख्या अशा शो मध्ये येणं जास्त आवडेल, परत म्युझिक इंडस्ट्रीमध्ये तुला काम करायला आवडणार आहे, खूप सारी गाणी तुला बॉलिवूडसाठी गायची आहेत, तर या सगळ्यासाठी वेणुभूमीच्या पूर्ण टीम कडून तुला शुभेच्छा आहेत. आणि त्यासोबत मी हे विचारेन की तुला स्वतःला कोणत्या टाईपचं म्युझिक जास्त आवडतं?
1: मला सगळंच आवडतं, कारण की शो मध्ये मी वर्सटाईल सिंगर होतो, म्हणजे सगळ्या प्रकारची मी गाणी गायलो होतो शो मध्ये, पण मला क्लासिकल आवडतं, जास्त आवडतं, पण मी सगळ्या प्रकारची गाऊ शकतो गाणी असं काय, पण क्लासिकल जास्त मला चांगलं येतं, बेस आहे त्या क्लासिकल.
0: त्या शो दरम्यान अनेक वेगवेगळ्या प्रकारची मुलं म्हणजे तुझ्यासोबत असतील, लहान मोठ्या वयोगटातील असतील, तर त्यांच्यासोबतच्या काही आठवणी म्हणा किंवा काही अशा गोष्टी ज्या तुला आवडल्या आणि ज्या आवडल्या नाहीत अशा काही गोष्टी?
1: तर आम्ही हॉटेलवर एकत्र होतो सगळे, आणि मी 13 वर्षाचा होतो, बाकी सगळे छोटेच होते माझ्यापेक्षा, 12, 11, 10 वर्षाचे असे होते. तर तिथे खूप आम्ही मस्ती करायचो, म्हणजे कोणाचा बर्थडे असला तर केक लावायचा चेहऱ्यावर वगैरे, असं सगळं चालायचं तिकडे. तर मस्ती खूप व्हायची हॉटेलवर, आणि पूर्ण हॉटेल आम्ही उठवून ठेवलं होतं डोक्यावर सगळ्या मुलांनी मिळून. ते हॉटेलवालेच कंटाळले होते, एवढी मस्ती करायचो आम्ही तिथे हॉटेलवर.
0: छान. किती दिवस राहिला होता तिकडं?
1: तिथे 6 महिने.
0: 6 महिने?
1: 6 का 5 महिने.
0: म्हणजे जवळजवळ 5 ते 6 महिने तुम्ही तिकडे राहिला. मग तर सगळे कॉन्टॅक्ट मध्ये असतील.
1: हो, कॉन्टॅक्ट मध्ये आहे.
0: राजयोग, तुझ्या पुढच्या प्रवासासाठी वेणुधोनीच्या पूर्ण टीम कडून तुला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत.
1: थँक्यू.
0: आणि थँक्यू सो मच तू एवढ्या शॉर्ट नोटीस वरती इकडे आलास आणि आमच्याशी छान छान गप्पा मारल्यास. अर्थात आमचे जे लिसनर्स आहेत त्यांना हा प्रवास ऐकायला भेटला की कसा शो असतो, काय प्रोसिजर असतं आणि काय काय होतं तिकडं आणि तू काय करतोस, तुझं टाइम मॅनेजमेंट, या सगळ्या नवीन गोष्टी आपल्याला ऐकायला भेटल्या आणि या सगळ्यासाठी तू वेळ दिलास त्याबद्दल थँक्यू सो मच.
1: थँक्यू.
0: थँक्यू.
2: This is Anjali Gaikwad
3: and Nandini Gaikwad. You are listening to your favorite radio, Venu Dhani 90.4 FM, KLE Kanchi.

0: बेळगाव मधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: For the first time in Hubballi, a golden opportunity for new entrepreneurs, young entrepreneurs, startup founders and aspiring self-employed individuals. Turn your ideas into income and build a strong foundation for your dream business by attending this one-day skill development workshop, Empower 365, from idea to company, on Sunday, 18th of October 2026. This workshop will help you transform your business ideas into successful ventures, develop essential entrepreneurial and business skills, learn practical strategies for starting and growing a profitable business, gain insights and inspiration from experienced entrepreneurs. Take the first step towards becoming a successful and profitable entrepreneur. Register today. Contact 9513519666. Geekona Success Strategy.
2: KLE ಸಂಸ್ಥೆಯ ನೂತನ ತೋಟಗಾರಿಕೆ ವಿಜ್ಞಾನಗಳ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತಿಕೊಪ್ಪ ಬೆಳಗಾವಿ. ಬಿಎಸ್ಸಿ ಆನರ್ಸ್ ತೋಟಗಾರಿಕೆ 4 ವರ್ಷದ ಪದವಿ ಕೋರ್ಸ್. 2026-27 ಸಾಲಿನ ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭವಾಗಿವೆ. 10+2 PCMB, KCET ಮಾರ್ಗಸೂಚಿಗಳು ಹಾಗೂ ತೋಟಗಾರಿಕೆ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ ಬಾಗಲಕೋಟ್ ICAR ನಿಯಮಾವಳಿಗಳ ಪ್ರಕಾರ ಕೇವಲ ನಿರ್ದಿಷ್ಟ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ಕೋಟಾ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಕೋಟಾ ಸೀಟ್ಗಳು ಮಾತ್ರ ಲಭ್ಯ. ಅನುಭವಿ ಬೋಧಕ ವರ್ಗ, ಆಧುನಿಕ ಮೂಲಸೌಕರ್ಯ, ಸುಸಜ್ಜಿತ ಪ್ರಯೋಗಾಲಯಗಳು ಹಾಗೂ ಸಂಶೋಧನಾ

0: एकत्र राहताना त्या क्षणा व्यतिरिक्त स्पर्श होऊ शकण्याचे असे कितीतरी क्षण येतील, मग काय करायचं?
1: अगं, इच्छा असेल तर सगळ्यातून मार्ग निघेल, विश्वास हवा.
0: तो तर आहेच.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312-473777.
1: परंपरेचा सुगंध, कलेचा दैवी स्पर्श आणि दागिन्यांमध्ये मंदिराच्या वैभवाची अनुभूती. आशीर्वाद ज्वेलर्स घेऊन आले आहेत द टेम्पल ट्रेजर्स, अँटिक टेम्पल ज्वेलरीचं दुर्मिळ आणि खास प्रदर्शन, अनोखी डिझाईन्स, अप्रतिम कारागिरी आणि पिढ्यानपिढ्या जपावा असा दागिन्यांचा खजिना. मेकिंग चार्जेस वरती मिळवा तब्बल 30% सूट. 9 ते 12 सप्टेंबर दरम्यान आशीर्वाद ज्वेलर्स, महंतेश नगर, बेळगावी येते. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9448420968 आणि 9035275501. परंपरा जपणाऱ्या दागिन्यांसाठी आशीर्वाद ज्वेलर्स.

0: ಕೆಎಲ್ಇ ಸಂಸ್ಥೆಯ ನೂತನ ತೋಟಗಾರಿಕೆ ವಿಜ್ಞಾನಗಳ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತಿಕೊಪ್ಪ ಬೆಳಗಾವಿ. ಬಿಎಸ್ಸಿ ಆನರ್ಸ್ ತೋಟಗಾರಿಕೆ 4 ವರ್ಷದ ಪದವಿ ಕೋರ್ಸ್. 2026-27 ಸಾಲಿನ ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭವಾಗಿವೆ. 10+2 PCMB KCET ಮಾರ್ಗಸೂಚಿಗಳು ಹಾಗೂ ತೋಟಗಾರಿಕೆ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ ಬಾಗಲಕೋಟ್ ICAR ನಿಯಮಾವಳಿಗಳ ಪ್ರಕಾರ ಕೇವಲ ನಿರ್ದಿಷ್ಟ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ಕೋಟಾ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಕೋಟಾ ಸೀಟ್ಗಳು ಮಾತ್ರ ಲಭ್ಯ. ಅನುಭವಿ ಬೋಧಕ ವರ್ಗ, ಆಧುನಿಕ ಮೂಲ ಸೌಕರ್ಯ, ಸುಸಜ್ಜಿತ ಪ್ರಯೋಗಾಲಯಗಳು ಹಾಗೂ ಸಂಶೋಧನಾ ಕ್ಷೇತ್ರಗಳು. ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಮತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಸೌಲಭ್ಯ ಹಾಗೂ ಇಂಟರ್ನ್ಶಿಪ್ ಕ್ಷೇತ್ರ ತರಬೇತಿ ಅವಕಾಶಗಳು. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08337200120 ಹಾಗೂ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9071000774.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या. आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH+MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान, वाणिज्य किंवा कला शाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NASC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर जेनेमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

0: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: ಆಶೀರ್ವಾದ್ ಜ್ಯುವೆಲ್ಲರ್ಸ್ ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸುತ್ತಿದೆ ದೇವಾಲಯದ ಆಭರಣಗಳ ಭವ್ಯ ಪ್ರದರ್ಶನ. ಹಿಂದೆಂದೂ ಕಾಣದ ಅಪರೂಪದ ಆಂಟಿಕ್ ಟೆಂಪಲ್ ಜ್ಯುವೆಲ್ಲರಿ ಕಲೆಕ್ಷನ್ ಈಗ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ. ವಿಶೇಷ ಕೊಡುಗೆ, ಆಭರಣಗಳ ತಯಾರಿಕಾ ವೆಚ್ಚದ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜಸ್ ಮೇಲೆ ಬರೋಬ್ಬರಿ 30%, ಭರ್ಜರಿ ರಿಯಾಯಿತಿ. ದಿನಾಂಕ September 9-12 2026 ಮಾತ್ರ. ಸ್ಥಳ ಆಶೀರ್ವಾದ್ ಜ್ಯುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಮಹಂತೇಶ್ ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448424 2096 8 ಹಾಗೂ 9035275501.

0: ಇದುವರೆಗೂ ಕೇಳಿದ್ರಿ KLE ಚಿತ್ರಮಾಲಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ಮಧುರವಾದ ಗೀತೆಗಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ನಿಮ್ಮೊಂದಿಗೆ ನಾನು ಮಂಜುನಾಥ್ ಪೈ. ಹೀಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇರಿ ವೇಣುಧ್ವನಿ 90.4 FM KLE ಕನಸು. ನಮಸ್ಕಾರ.
1: कैंसर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव.
2: कैंसर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते.
1: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल.
2: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येथे.
1: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल.
2: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
1: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ॲडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
2: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येथे.
1: फोन नंबर 0831255500 आणि 2473777.
2: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
1: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे.

पहिल्यांदा झोपडीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा एम्पावर 365 कल्पनेपासून कंपनी पर्यंत रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे. यशस्वी आणि फायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी.

घेऊन आले आहेत द टेम्पल ट्रेजर्स, अँटिक टेम्पल ज्वेलरीचं दुर्मिळ आणि खास प्रदर्शन, अनोखी डिझाईन्स, अप्रतिम कारागिरी आणि पिढ्या पिढ्या जपावा असा दागिन्यांचा खजिना. मेकिंग चार्जेस वरती मिळवा तब्बल 30% सूट. 9 ते 12 सप्टेंबर दरम्यान आशीर्वाद ज्वेलर्स महंतेश नगर बेळगाव येथे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9448420968 आणि 9035275501. परंपरा जपणाऱ्या दागिन्यांसाठी आशीर्वाद ज्वेलर्स. केली संस्थेचे नूतन हॉर्टिकल्चर विज्ञान महाविद्यालय मत्तिकोप बेळगावी BSc ऑनर्स हॉर्टिकल्चर 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम 2026 आणि 2027 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. 10+2 PCMB पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी. KCET मार्गदर्शक तत्व

केली संस्थेचे नूतन हॉर्टिकल्चर विज्ञान महाविद्यालय मत्तिको बेळगावी बीएससी ऑनर्स हॉर्टिकल्चर 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम 2026 आणि 2027 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. 10+2 PCMB पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी, KCET मार्गदर्शक तत्वे.

1120 आणि 9071000074. परंपरेचा सुगंध, कलेचा दैवी स्पर्श आणि दागिन्यांमध्ये मंदिराच्या वैभवाची अनुभूती आशीर्वाद ज्वेलर्स घेऊन आले आहेत. द टेम्पल ट्रेजर्स अँटिक टेम्पल ज्वेलरीचं दुर्मिळ आणि खास प्रदर्शन, अनोखी डिझाईन्स, अप्रतिम कारागिरी आणि पिढ्या पिढ्या जपावा असा दागिन्यांचा खजिना. मेकिंग चार्जेस वरती मिळवा तब्बल 30% सूट. 9 ते 12 सप्टेंबर दरम्यान आशीर्वाद ज्वेलर्स महांतेश नगर बेळगावी येते. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9448420968 आणि 9035275501. परंपरा जपणाऱ्या दागिन्यांसाठी आशीर्वाद ज्वेलर्स.

0: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NASC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर NMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.
1: Karnataka Lingayat Education Society, Belagavi. Turn your dream into a medical career. KLE NEET Repeater Batch now in Belagavi. Admissions are now open. Special concessions for KLE students and meritorious students. Free coaching for students who scored 400 plus marks in NEET 2026. Separate hostel facilities for boys and girls. First batch has already commenced from 3rd August 2026. Don't delay. Take the next step towards your dream of becoming a doctor. For more information, contact 9912340860. 8 or 9380056

0: परंपरेचा सुगंध, कलेचा दैवी स्पर्श आणि दागिन्यांमध्ये मंदिराच्या वैभवाची अनुभूती. आशीर्वाद ज्वेलर्स घेऊन आले आहेत द टेम्पल ट्रेजर्स, अँटिक टेम्पल ज्वेलरीचं दुर्मिळ आणि खास प्रदर्शन, अनोखी डिझाईन्स, अप्रतिम कारागिरी आणि पिढ्यानपिढ्या जपावा असा दागिन्यांचा खजिना. मेकिंग चार्जेस वरती मिळवा तब्बल 30% सूट. 9 ते 12 सप्टेंबर दरम्यान आशीर्वाद ज्वेलर्स महांतेश नगर बेळगावी येते. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9448420968 आणि 9035275501. परंपरा जपणाऱ्या दागिन्यांसाठी आशीर्वाद ज्वेलर्स. केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव.
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते.
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल.
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येथे.
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल.
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येथे.
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377.
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे.
2: KLE ಸಂಸ್ಥೆಯ ನೂತನ ತೋಟಗಾರಿಕೆ ವಿಜ್ಞಾನಗಳ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತಿಕೊಪ್ಪ ಬೆಳಗಾವಿ. ಬಿಎಸ್ಸಿ ಆನರ್ಸ್ ತೋಟಗಾರಿಕೆ 4 ವರ್ಷದ ಪದವಿ ಕೋರ್ಸ್. 2026-27 ಸಾಲಿನ ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭವಾಗಿವೆ. 10+2 PCMB, KCET ಮಾರ್ಗಸೂಚಿಗಳು ಹಾಗೂ ತೋಟಗಾರಿಕೆ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ ಬಾಗಲಕೋಟ್ ICAR ನಿಯಮಾವಳಿಗಳ ಪ್ರಕಾರ ಕೇವಲ ನಿರ್ದಿಷ್ಟ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ಕೋಟಾ, ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಕೋಟಾ ಸೀಟ್ಗಳು ಮಾತ್ರ ಲಭ್ಯ. ಅನುಭವಿ ಬೋಧಕ ವರ್ಗ, ಆಧುನಿಕ ಮೂಲ ಸೌಕರ್ಯ, ಸುಸಜ್ಜಿತ ಪ್ರಯೋಗಾಲಯಗಳು ಹಾಗೂ ಸಂಶೋಧನಾ ಕ್ಷೇತ್ರಗಳು. ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಮತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಸೌಲಭ್ಯ ಹಾಗೂ ಇಂಟರ್ನ್ಶಿಪ್ ಕ್ಷೇತ್ರ ತರಬೇತಿ ಅವಕಾಶಗಳು. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08337200120 ಹಾಗೂ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9071000774.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।